सैन्य निचमु आइबुन का बरास्त सेक जगह थुए जिंग तक पसु दियो हले का बरास्त सेक आ तिनी का बरास्त सेक यंग जो तक बमे ते जगह थुए जिंग तक पसु दियो नै बुआ क्वन एंड ते जकेल सरम के बरास्ते वो को बमे ता ब जो इस चेप क्वन ने बा को कोई ता सिन एंड आई की कैप्टन डन लोकेशन को नइन एंग बमेत काउंटी को सो थियो ता ब विल बट चेप क्वन सिगे सिगे के नेगी को सिरता स्टीवन लंगात आकासे दि लंगात तुब चेताब जोफ्री वेसली बेना डिफिनिसेन मासी आकेलारी को गामे ताब बिकाएली किप को एज आगो किया एक आयु मानिक चुमपीली तरगी तुलारा वेताब सगोल के नीनी एंगास निंदाई केंपेसा ना बने बता रहे को 0714-491-229 कोई चीजे कुआं विल बाता kine mu bortanyi jumatatu enge tarikit sabarawetab sogol kenyining sipitalitab litein sauti okonoretab bortanyi keyoe eng kasitab aeng tarikit sisit arawetab sogol kenyini eng kasinendoi kimutyo mising akobo meenyi kiborostewok akobo meetab Joyce Chepkwony nebo kokwetab sinendoi kiptenden location konoin eng Bomet County kosotiotab Wilbert Chepkwony sigik kiki ko nekikosirto Stephen Langat ak Sedi Langat tub chetab Geoffrey Wesley Bernard Finsen Masi Akilari ko gametab Abigail kipkoej ako kiyae kayumanik jumapili tarigit lo arawetab sogol kenyini eng kasi nindoi kempesa namba nebo taretet ko 0714-491-229 ko itchi Chepkwony Wilbert kina mubortanyi jumatatu tarigit sabarawetab sogol kenyini eng sipitalitab Litein sauti ya konoretab bortanyi kea eng kasi tabo eng tarigit sisit arawetab sogol kenyini eng kasi nindai kimutia mising agupa meni kiborostewo eng karagenet obo meetab Judy Cherono Sigei nebo kokwetab simatwet maramoko koshek ward konoin sub-county bomet ko ofisa ya tinendati nebo Kenya Police Nairobi lakweta Pastor Livingstone Sigei Akana Sigei tupchetab Janet Soy Fiki Chemngeti Geoffrey Towet Maureen Cheriot Remy Sigei Akamai Kilangat kametab Kevin Sang anko nebo negosirto Josea Jonathan Paul Aka David anko gora noto nebo Henry Kennedy Eric Alfred ak negosirto Renison anti noto nebo Rebecca, Raeli, Sarah, Gladys, ak Rose. Kine mubortanyi karon jumamos tarigit mutarawetab sogol kenyini enge aisilitein mission sauti akonorenyi ke aibetu noto enge asimatwet mara mutya mising akubwa meni. Kibaraste wa ngaragneta oba meetabe Judy Cherono Sigei nebo kokwetab simatwet mara mokogoshek ward kono in sub-county bomet. Ko ofisa ya tinendati nebo Kenya Police Nairobi. Lakweta Pastor Livingstone Sigei Akana Sigei. Tupchetab Janet Soy, Vicky Chemngetich, Geoffrey Towet, Maureen Cheriot, Remy Sigei ak Mike Langata. Kametab Kevin Sang, angu nebo nigiko sirto Josea, Jonathan, Paul ak David. Angu koranoto nebo Henry, Kennedy, Eric, Alfred ak nigiko sirto Renison. Anti nebo Rebecca, Raeli, Sarah, Gladys, Agrosa. Kine mubortanyi karon jumamu.